0: पाहे परे मृदार ज्ञानी नचे वाजे वाव है रूप करे श्रृंगार
1: उचे कुके वादा गावे जोदा का विचार